इन सेक्शन जी अगरि असां डेफिनेशन्स में वेंदासीं त हे चार इनग्रीडियंट्स असांखे मिलंदा जेके ज़ाहिर कंदा त कंहिं बि माण्हू खे फोर्सफुली इविक्ट कयो वियो आहे इन चार बेसिस ते: इलीगली डिस्पोज़्ड, इलीगली ग्रेब्ड, इलीगली कंट्रोल्ड, इलीगली ऑक्यूपाइड. माना माण्हू आया, दाख़िल थिया, डिस्पोज़्ड कयनि, कंट्रोल कयनि, ग्रेब कयनि, वरी उहा ई जॻह ऑक्यूपाए करे छॾियनि. हाणे हे बैकबोन ते मां अचां थो, रिपीट थो कयां सेंटेंस खे. बैकबोन इन करे चयो वेंदो अगरि कोई बि माण्हू वायोलेशन करे थो इन सेक्शन जी, त कंहिं बि माण्हू खे लॉफुल ओनर खे या लॉफुल ऑक्यूपायर खे इलीगली तरीक़े सां डिस्पोज़ करे थो पियो, त उन ते 10 सालनि जी सज़ा लागू थिए थी पई, प्लस में उन ते फाइन बि आहे, ऐं 544A क्रिमिनल प्रोसीजर कोड जे हिसाब सां उन जे मथो कंपनसेशन बि आहे. ठीकु आहे, हिकिड़ो जीअं कंपनसेशन छाजी थींदी आहे, पनिशमेंट बि तव्हांखे समुझ में अची वई, तव्हांखे फाइन बि सम्झो की कोर्ट ॾींदी आहे, अगरि प्रूफ थो थी वञे प्राइमा फिशा ऐं जेको आहे मीन्स रिएक्ट्स या प्रूफ थो थी वञे की हिननि हिननि खे जेको आहे न इंटेंशनली ऐं ॼाणी हुजी करे हिन घर मां ज़ोरी ज़बरदस्ती कढियो आहे, जेको हुननि जो हक़ न आहे, ऑक्यूपाए कयो आहे हिननि. कंपनसेशन में छा थींदो आहे त जीअं माण्हू दाख़िल थिया